एमबीसीच्या घड्याळात दुपारचे 12:08 झालेली आहेत. सादर करीत आहोत AM2 रेडिओ मॉरिशसवरून आपला दैनिक स्वरतरंग कार्यक्रम. तिम्हांती मनापासून या संगीतमय कार्यक्रमात मी तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. तर प्रस्तावनेत विलंब न लावता त्वरित आरंभ करीत आहोत आपला स्वरतरंग कार्यक्रम या गणेश झाकरीने.

या गणेश ठाकरेनंतर श्रोते रसिकहो हो कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत शब्दमाला या गीत संग्रहातून घेतलेले हे पुढील भावगीत शब्दमाला पुरेशा न होती आणि हे भावगीत आपल्या सुस्वरात व्यक्त केले आहेत अरुण दाते यांनी.

अरुंधती यांच्या गौरवासातल्या या भाप गीतानंतर श्रुती रसिक हो चला पद्माजा फेणानी जोगलीकरांच्या सुरील आवाजात ऐकूया प्रीती झरली तुझ्यावरी. रचना श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांची आहे.

मी तिथे रसिक हो आपण ऐकत आहात फोटोकॉपी चित्रपटातून घेतलेले हे सुंदर प्रेमगीत स्वप्नील मांदूरकर व निहार राजपाल या दोघांच्या सुमधुर आवाजात.

एमबीसीच्या घड्याळात दुपारचे ठीक सारे 12 वाजले आहेत. आपण ऐकत आहात आज सोमवार 20 जुलैच्या स्वरतरंग कार्यक्रम. तुम्ही जिथून आपला स्वरतरंग कार्यक्रम ऐकत आहात या कार्यक्रमात तुमचे अगदी मनापासून स्वागत करण्यात येत आहे. तेव्हा रसिको हो, या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे अष्टपैलू गायिका आशा भोसले यांच्या सुरील आवाजातलं हे मधुर

अष्टपैलू गायिका आशा भोसले यांच्या सुरील आवाजातल्या या मधुर गाण्यानंतर रसिक हो चला या क्षणी ऐकूया यंदा कर्तव्य आहे या चित्रपटातून घेतलेले हे गाणं. मी गुणगुणतो रुंझुणतो खुळ्या मनाचं गाणं अवधूत गुप्ते वैशाली सामंत व समूहाच्या आवाजात.

मी प्रेम नगरचा राजा सादर करीत आहोत आम्ही दोघा राजा राणी चित्रपटातून घेतलेले हे द्वंद्वगीत सुरेश वाडकर व शोभा जोशी यांच्या सुमधुर आवाजात.

येथे प्रेमी श्रोत्यानो, पाहता पाहता स्वरतरंग कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. तर या कार्यक्रमाची सांगता आम्ही या लोकप्रिय कोळी गाण्याने करीत आहोत. मी डोलकर डोलकर दर्याचा राजा. हे लोकप्रिय कोळी गीत आहे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, हेमंत कुमार व साथी कलाकारांच्या आवाजात. आणि ह्याच लोकप्रिय कोळी गाण्या सवे सादर करण्यात आलेला आजचा प्रहा स्वरतरंग कार्यक्रम काही क्षणात पूर्ण होणार आहे. याच कार्यक्रमात आमची भेट होईलच, तोपर्यंत विशेष काळजी घ्या, सुरक्षित रहा. या सद्भावनेनेच मी तुमची रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: रसिक मंडळी हो, नमस्कार। AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन AM2। मंडळी हो, या 20 मिनिटांच्या मराठी गीतांच्या कार्यक्रमाच्या आरंभी आज आम्ही वाजवणार आहोत शंकर महादेवन सचिन पिलगावकर यांचे सुमधुर आवाजात कत्यार काळजात घुसली या मूवीमधलं गाणं आहे। आस्वाद घेऊया।

रसिकमंडळी कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून आज आम्ही वाजवणार आहोत अजय गोगावले यांच्या समुद्र आवाजात. प्रार्थना करूया देवाशी, ऐकूया देवक काळजे रे.

0: काळजी रे माझ्या.
1: रसिक म्हणून कुठे असाल तुम्ही ट्यून इन करत राहा EMT वर 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी सध्या आम्ही वाजवित आहोत आदर्श शिंदे आणि सुमित यांच्या सुमधुर आवाजात विठ्ठल माझं पावतो. वारी चालू आहे, आपल्या सगळ्यांना अनेक अनेक शुभेच्छा. वारकऱ्यांसाठी स्पेशल गाणं आस्वाद घेऊया, विठ्ठल माझं पावतो.

रसिक न्यू काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शिवाचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो अभियानदा संज्योती दास यांचे समुद्र आवाजात ऐकूया. जीव दंगला आणि सैरात झालाजी यांच्या मॅशअप व्हर्शन आहे. आस्वाद घेऊया आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.